वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे। वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे यो कहजो फडो आहे घुरी कह ही खुदाई आ।

इहा सूरत ॾिठी आहे अॻे वांगुर मिठी आहे। इहा सूरत ॾिठी आहे अॻे वांगुर मिठी आहे। किथे आख़िर किथे आख़िर इहा ॻोल्हा अजाई आहे।

शफक आहीं लहे थो सिज साहिल ते। उफक ते तू शफक आहीं लहे थो सिज साहिल ते, अञा कुझु तरसणो आहे, अञा कश्ती ना आई आहे।

तुझो घायल गोठायां, हाडो खायल गोठायां। तुझो घायल गोठायां, हाडो खायल गोठायां, तुझी राहुन में हमेशा दिस विछायल गोठायां। को ककर बरसे नथो मां उन्यायल गोठायां, शाम थी वई आहे हाणे जण विन्यायल गोठायां। को ककर बरसे नथो मां उन्यायल गोठायां, शाम थी वई आहे हाणे जण विन्यायल गोठायां। सिंध हाणे तूं सुञाण, सिंधु हाणे तू सुञाण, तुझो आयल